ನಾನು ಪಯ ಕಲ್ಮಲಹಾನು ರಹಾವು ತ್ಯಾಗ ಚಲನಾ ಸಗಲ ಸಂಪತ್ತು ಕಾಲ ಸಿರ್ ಪರಜಾನು ಮಿಥನ ಮೋಹದ್ರಂತ್ಯಾಸ ಚೂಡ ಸರ್ ಪರಮಾನು ಸತ್ಪುರುಖ್ಯಾ ಕಾಲ ಮುಹೂರ್ತ ಹೃದಯ ತಾರೋ ತ್ಯಾನು ನಾಮ ನಿಧಾನು ಲಾಭ ನಾನಕ ಬಸ್ತೆ ಹೇ ಪ್ರವಾನು ಕೇದಾರಾ ಮಹಲ್ಲಾ ಪಂಜವಾ ಹರ ಕೇ ನಾಮ ಕೋ ಆಧಾರ ಕಾಲ ಕಲೇಸನಾ ಕಛ ವ್ಯಾಪೈ ಸಂತ ಸಂಗ ವ್ಯವಹಾರ ರಹಾವು ಕರ ಅನುಗ್ರಹೋ ಆಪ ರಾಖಿಯೋ ನ ಉಪಜಿತೋ ಬೇಕಾರ ಜಿಸ್ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯ ಸಿಮರೈ ತಿಸ್ ದಹತ ನ ಸಂಸಾರ ಸುಖ ಮಂಗಲ ಕಲ್ ಆನಂದ ಹರ ಜಸ ಸುಖ ಮಂಗಲ ಆನಂದ ಹರ ಹರ ಪ್ರಭ ಚರಣ ಅಮೃತ ಸಾರ ನಾನಕ ದಾಸ ಸರಣಾಂಗತಿ ತೇರೇ ಸಂತನಾ ಕೀಶಾರ ಕೇದಾರಾ ಮಹಲ್ಲಾ ಪಂಜವಾ ಹರ ಕೇ ನಾಮ ಬಿನ ತ್ರಿಗ ಸ್ರೋತ ಜೀವನ ರೂಪ ವಿಸಾರ ಜೀವೈ ತೇಹ ಕತ್ ಜೀವನ ಹೋತ ರಹಾವು ಖಾತ ಪೀತ ಅನೇಕ ಬಿಂಜನು ಜೈಸೇ ಪಾರ ಬಹಕ ಖೋತ ಆಠ ಪಹರ ಮಹಾಶ್ರಮ ಪಾಯಾ ಜೈಸೇ ಬಿರ್ಖ ಜಂತೀ ಜೋತ ತಜ ಗೋಪಾಲ ಜೇ ಆನ ಲಾಗೇ ಸೇ ಬಹು ಪ್ರಕಾರಿ ರೋತ ಕರ ಜೋರ ನಾನಕ ದಾನ ಮಂಗೈ ಹರ ರಖೋ ಕಂಠ ಪ್ರೋತ ಕೇದಾರಾ ಮಹಲ್ಲಾ ಪಂಜವಾ ಸಂತೈ ತೂರ್ಲೇ ಮುಖ ಮಲಿ ಗುಣ ಅಚತ ಸದಾ ಪೂರ್ಣ ನೈ ದುಃಖ ವ್ಯಾಪೈ ಕಲೀ ರಹಾವು ಗುರ್ಬಚನ ಕಾರ್ಜ ಸರ್ವಪೂರ್ಣ ಈ ತೂತ ನ ಹಲಿ ಪ್ರಭ ಏಕ ಅನಕ ಸರ್ಬತ್ ಪೂರ್ಣ ಬಿಖೈ ಅಗನ್ನ ಜಲೀ ಗಹ ಪುಜಾ ಲೀನೋ ದಾಸ ಅಪನೋ ಜ್ಯೋತ ಜ್ಯೋತಿ ರಲೀ ಪ್ರಭ ಚರಣ ಸರಣ ಅನಾಥ ಆಯೋ ನಾನಕ ಹರ ಸಂಗ ಚಲೀ ಕೇದಾರಾ ಮಹಲ್ಲಾ ಪಂಜವಾ ಹರ ಕೇ ನಾಮ ಕೀ ಮನ ರುಚೈ ಕೋಟ ಸಾಂತ ಅನಂದ ಪೂರ್ಣ ಜಲ್ತ ಶಾಂತಿ ಬುಜೈ ರಹಾವು ಸಂತ ಮಾರ್ಗ ಚಲ್ತ ಪ್ರಾಣೀ ಪತತ ಉದರೈ ಮುಚೈ ರೇಣ ಜನಕೀ ಲಗೀ ಮಸ್ತಕ ಅನಕ ತೀರ್ಥ ಸುಚೈ ಚರಣ ಕಮಲ ಧ್ಯಾನ ಪೀತರ ಕಡಕಟೈ ಸ್ವಾಮೀ ಸುಜೈ ಸರಣ ದೇವ್ಯಾ ಪಾರ ನಾನಕ ಬಹುਰ ਜਮ ਨਹੀਂ ਲੁਜੈ ਕੇਦਾਰਾ ਸ਼ੰਤ ਮਹੱਲਾ ਪੰਜਵਾਂ ਇੱਕ ਓਵੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਮਿਲ ਮੇਰੇ ਪ੍ਰੀਤਮ ਪਿਆਰਿਆ ਰਹਾਓ ਪੂਰ ਰਹਾ ਸਰਬਤਰ ਮੈਂ ਸੋ ਪੁਰਖ ਵਿਧਾਤਾ ਮਾਰਗ ਪ੍ਰਭ ਕਾ ਹਰ ਕੀਆ ਸੰਤਨ ਸੰਗ ਜਾਤਾ ਸੰਤਨ ਸੰਗ ਜਾਤਾ ਪੁਰਖ ਵਿਧਾਤਾ ਘਟ ਘਟ ਡਦਰ ਨਿਹਾਲਿਆ ਜੋ ਸਰਨੀ ਆਵੈ ਸਰਬ ਸੁਖ ਪਾਵੈ ਤਿਲ ਨਹੀਂ ਪੰਨੈ ਕਹਲਿਆ ਹਰ ਗੁੰਡਿਤ ਗਾਏ ਸਹਿ ਸੁਭਾਏ ਪ੍ਰੇਮ ਮਹਾਰਸ ਮਾਤਾ ਨਾਨਕ ਦਾਸ ਤੇਰੀ ਸਰਣਾਈ ਤੂੰ ਪੂਰਨ ਪੁਰਖ ਵਿਦਾਤਾ ਹਰ ਪ੍ਰੇਮ ਭਗਤ ਜਨ ਬੇਦਿਆ ਸੇ ਆਨ ਕਤ ਜਾਹੀ ਮੀਨ ਬਿਸ਼ੋਹਾ ਨਾ ਸਹੈ ਜਲ ਬਿਨ ਮਰ ਪਾਹੀ ਹਰ ਬਿਨ ਕਿਉਂ ਰਹੀ ਹੈ ਦੂਖ ਕਿਨ ਸਹੀ ਹੈ ਚਾਤ੍ਰਿਕ ਬੂੰਦ ਪਿਆਸਿਆ ਕਬਰੈਨ ਬਿਹਾਵੈ ਚੱਕਵੀ ਸੁਖ ਪਾਵੈ ਸੂਰਜ ਕਰਨ ਪ੍ਰਗਾਸਿਆ ਹਰ ਦਰਸ ਮਨ ਲਾਗਾ ਦਿਨ ਸੁਭਾਗਾ ਅੰਦਨ ਹਰ ਗੁਣ ਗਾਹੀ ਨਾਨਕ ਦਾਸ ਕਹਿ ਬੇਨੰਤੀ ਕਤ ਹਰ ਬਿਨ ਪ੍ਰਾਣ ਟਿਕਾਹੀ ਸਾਸ ਬਿਨਾ ਜਿਉਂਦੇ ਹੁਰੀ ਕਤ ਸੋਭਾ ਪਾਵੈ ਦਰਸ ਬਿਹੁਨਾ ਸਾਧ ਜਾਨੋ ਖਿਣ ਟਿਕਣ ਨਾ ਆਵੈ ਹਰ ਬਿਨ ਜੋ ਰਹਿਣਾ ਨਰਕ ਸੋ ਸਹਿਣਾ ਚਰਨ ਕਮਲ ਮਨ ਬੇਦਿਆ ਹਰਸਕ ਬੈਰਾਗੀ ਨਾਮ ਲਿਵ ਲਾਗੀ ਕਤੋ ਨਾ ਜਾਏ ਨਖੇਦਿਆ ਹਰ ਸਿਓ ਜਾਏ ਮਿਲਣਾ ਸਾਧ ਸੰਗ ਰਹਿਣਾ ਸੋ ਸੁਖ ਅੰਕ ਨਾਮ ਆਵੈ ਹੋ ਕਿਰਪਾਲ ਨਾਨਕੇ ਸਵਾਮੀ ਹਰ ਚਰਨਾ ਸੰਗ ਸਮਾਵੈ ਖੋਜਤ ਖੋਜਤ ਪ੍ਰਭ ਮਿਲੇ ਹਰ ਕਰਨਾ ਤਾਰੇ ਨਿਰਗੁਣ ਨੀਚਾ ਨਾਥ ਮੈਂ ਨਹੀਂ ਦੁਖ ਵਿਚਾਰੇ ਨਹੀਂ ਦੁਖ ਵਿਚਾਰੇ ਪੂਰਨ ਸੁਖ ਸਾਰੇ ਪਾਵਨ ਬਿਰਦ ਬਖਾਨਿਆ ਭਗਤ ਵਛਲ ਸੁਨ ਅੰਚਲੋ ਗਹਿਆ ਘਟ ਘਟ ਪੁਰ ਸਮਾਨਿਆ ਸੁਖ ਸਾਗਰੋ ਪਾਇਆ ਸਹਿ ਸੁਭਾਇਆ ਜਨਮ ਮਰਨ ਦੁਖ ਹਾਰੇ ਕਰ ਗਹਿ ਲੀਨੇ ਨਾਨਕ ਦਾਸ ਅਪਨੇ ਰਾਮ ਨਾਮ ਉਰ ਹਾਰੇ ਰਾਗ ਕੇ ਦਾਰਾ ਬਾਣੀ ਕਬੀਰ ਜੀਓ ਕੀ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਉਸਤਤ ਨਿੰਦਾ ਦੋ ਬਿਬਰਜਤ ਤਜੋ ਮਾਨ ਅਭਮਾਨਾ
लोहा कंचन सम कर जाना ते मूर्त भगवाना, तेरा जन एक याद कोई, काम क्रोध लोमो बिरबरजत, हर पद चीने सोई रहाओ। राजगुण तम गुण सतगुण कहिए, एह तेरी सब माया, चौथे पद को जो नर चीने, तिन ही परम पद पाया। तीर्थ बरत नेम सो संजम, सदा रह निकामा, तृष्णा अर माया परम चूका, चितवत आत्म रामा। जेह मंदर दीपक परगासिया, अंधकार तह नासा, निरपव पूर रहे परम पागा, कह कबीर जनदासा। किन्ही बनजिया कांसी तांबा, किन्ही लौंग सुपारी, संतो बनजिया नाम गोविंद का, ऐसी खेप हमारी। हर के नाम के व्यापारी, हीरा हाथ चढ़िया निर्मोलक, छूट गई संसारी रहाओ। साचे लाए तो सच लागे, साचे के व्यवहारी, साची बस्त के पार चलाए, पहुंचे जाए पंडारी। आपै रतन जवाहर मानक, आपै है पासारी, आपै दह दस आप चलावे, निचल है व्यापारी। मन कर बैल सुरत कर पेंडा, ज्ञान गुण पर डारी, कहत कबीर सुनो रे संतहो, निभी खेप हमारी। री कलवार गवार मूड मत, उल्टो पवन फेरावो, मन मत वार मेर सर पाठी, अमृत तार चुवावो। बोलो पहिया राम की दुहाई, पीवो संतो सदा मत दुर्लभ, सहजे प्यास बुझाई रहाओ। पै बिच पाओ पाए को बूझै, हर रस पावै पाई, जेते कट अमृत सब ही मैं, पावै सह पियाई। नगरी एक नौ दरवाजे, तावत बरज रहाई, त्रिकुटी छूटै दसवां दर खुलै, तमन खीवा पाई। अपै पद पूर ताप तह नासे, कह कबीर बिचारी, उबट चलन ते एह मद पाया, जैसे खोंद खुमारी। काम क्रोध